पग घुंगरु पग घुंगरु बाट मेरा नाची थी, पग घुंगरु बाट मेरा नाची थी, नाची थी नाची थी नाची थी।